ना पाई, गुरमुख हर रस चाखिया, दर साचा सदा है साचा, साचा शब्द सो पाखिया।